0: अनुसार सतगुर प्रसाद श्री वाहिगुरु जी की फतेह, जाप साहिब श्री मुखवाक पातशाही दसवीं छपै चंद त्व प्रसाद चकर चिन्ह अर बरंजात अर पात नहिंजह
1: रूप रंग अर एक पे को कह न सकत के
0: अचल मूरत अनपौ प्रकाश अमतोज कही जय
1: कोट इंद्रा सहसान के निजे
0: अपे पवन महीप सुर नर असुर नेत नेत बंत्रण कहत
1: वै सर्व नाम कते कवन कर नाम बरल सुमत
0: भुजन प्रयात छंद नमस्सु अकाले नमस्सु कृपा
1: नमस्तंग रूपे नमस्तंग अनूपे
0: नमस्तंग अपेखे नमस्तंग अलेखे
1: नमस्तंग काय नमस्तंग जाय
0: नमस्तंग अगंजे नमस्तंग पंजे
1: नमस्तंग नामे नमस्तंग ठामे
0: नमस्तंग अकर्मंग नमस्तंग अतर्मंग
1: नमस्तंग नामंग नमस्तंग तामंग
0: नमस्तंग अजीते नमस्तंग अपीते
1: नमस्तंग बाहे नमस्तंग डाहे
0: नमस्तंग अनिले नमस्तंग अनादे
1: नमस्तंग शेदे नमस्तंग गादे
0: नमस्तंग अगंजे नमस्तंग पंजे
1: नमस्तंग उदारे नमस्तंग पारे
0: नमस्तंग सुइके नमस्तंग अनेके
1: नमस्तंग पूते नमस्तंग जूपे
0: नमस्तंग निर्कर्मे नमस्तंग परमे
1: नमस्तंग
0: निर्नामे नमस्तंग निर्काम
1: नमस्तंग निर्ताते नमस्तंग निर्काते
0: नमस्तंग निर्दूते नमस्तंग अभूते
1: नमस्तंग लोके नमस्तंग लोके
0: नमस्तंग निर्तापे नमस्तंग अथापे
1: नमस्तंग निर्माने नमस्तंग निदाने
0: नमस्तंग अगाहे नमस्तंग अबाहे
1: नमस्तंग दुर्भर्गे नमस्तंग सर्गे
0: नमस्तंग प्रभोगे नमस्तंग सुजोगे
1: नमस्तंग अरंगे नमस्तंग अभंगे
0: नमस्तंग अगम्ये नमस्तस्तरम
1: नमस्तंग जलाश्रे नमस्तंग
0: नमस्तंग अजाते नमस्तंग अपार
1: नमस्तंग अजबे नमस्तस अजबे
0: अदेसंग अदेसे नमस्तंग अपेसे
1: नमस्तंग निर्दामे नमस्तंग निर्बामे
0: नमो सर्व काले नमो सर्व दयाले
1: नमो सर्व रूपे नमो सर्व पूपे
0: नमो सर्व खापे नमो सर्व थापे
1: नमो सर्व काले नमो सर्व पाले
0: नमस्तस्त देवे नमस्तंग अपेवे
1: नमस्तंग जन्मे नमस्तंग सुबन्मे
0: नमो सर्व गौने नमो सर्व पौने
1: नमो सर्व रंगे नमो सर्व पंगे
0: नमो काल काले नमस्तस दयाले
1: नमस्तंग बरने नमस्तंग मरने
0: नमस्तंग जरारंग नमस्तंग कीर्तारंग
1: नमो सतंदे नमो सतबंदे
0: नमस्तंग निर्साके नमस्तंग निर्वाक
1: नमस्तंग रहीमे नमस्तंग करीमे
0: नमस्तंग अनंते नमस्तंग महंते
1: नमस्तस्तरागे नमस्तंग सुहागे
0: नमो सर्व सुखंग नमो सर्व पोक
1: नमो सर्व कर्ता नमो सर्व हर्ता
0: नमो जोग जोगे नमो पोग पोग।